अॻियां पधरी पट वांगुरु थी पवंदी आहे ऐं समूरा लिकल लिक साम्हूं अची वेंदा आहिनि, तॾहिं चवंदा आहिनि त आशिक मजबूर आहे भले केॾो बि कंधार हुजे।

0: छा पंहिंजे कारोबार जी तरक़ी लाइ सोचे रहिया आहियो?
1: त पोइ जीए एफ एम 90.4 मातली बदीन हिकु अहिड़ो एफ एम रेडियो आहे
0: जेको हले थो बिना ब्रेक ऐं मुसलसल।